सदा संस्कृतं भारते सेवनीया सदा संस्कृतं भारते रक्षणीया सदा संस्कृते संस्कृतिः सेवनीया सदा संस्कृते